പ്രവാചിക നിധി ജാഹ. ആദൌ മുഖ്യാഹ വാർത്താഹ. നവദെഹല്യാം ഭാരത് സ്വിറ്റ്സർലാൻഡ് ശിഖര വാർത്താ സമ്പന്ന. വ്യാപാര സംബന്ധാന് സംപ്രവർദ്ധയിത്തും വൈശ്വികീം സംഭരണ ശൃംഖലാം ദൃഢയിത്തും ച ഉഭൌ ദേശൌ പ്രതിബദ്ധൌ ഇതി പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി. ഭാരത യൂറോപ്യ സംഘ വ്യാപാര സന്ധിഹി ഭാരതസ്യ ഉത്കൃഷ്ട വാർത്താ കൌശലസ്യ പരിചായികാ ഇതി വിത്തമന്ത്രി നിർമലാ സീതാരാമൻ. പഞ്ചാബ് മുഖ്യമന്ത്രി കാര്യാലയസ്യ ഭ്രഷ്ടാചാര പ്രകരണെ ഉച്ചന്യായാലയസ്യ കഠോരഹ സമാദേശഹ. പ്രവർത്തന നിദേശാലയസ്യ അഭിയോഗാൻ ആദൃത്യ സിബിഐ അന്വേഷണസ്യ അപി സമാദേശഹ. അപി ച കർണാടക കേരള തമിഴ്നാടു പ്രഭൃതി ദക്ഷിണ പ്രദേശേഷു ശ്വഃ പര്യന്തം അതിവൃഷ്ടിഃ സംഭാവ്യതേ ഇതി ഋതുവിജ്ഞാന വിഭാഗഃ. अथ वार्ताः विशदीकृत्य. सैन्य प्रशिक्षणे रक्षा उद्योगेषु च मैत्री सम्बन्धान् दृढयितुम् अद्य भारतेन स्विट्जरलैंड देशेन सह नवदेहल्याम् अभूतपूर्वः विचार विनिमयः समाचरितः. विदेश मंत्रालयस्य सचिवेन सीबी जॉर्ज इत्यनेन सहर्षं विज्ञापितं यत् स्विस् संस्थाः मेक इन इंडिया इति राष्ट्रिय संकल्पस्य छायायां आत्मनिर्भर रक्षा उत्पादने सहभागित्वं विधातुम् अर्हन्ति. प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः भावपूर्ण आमन्त्रणेन भारतधरां सम्प्राप्तः स्विस् राष्ट्रपतिः गाय पार्मेलिन अद्य मंत्रिमंडल स्तरीय वार्तासु सहभागी भूत्वा पञ्च महत्वपूर्णानि सहमति पत्राणि हस्ताक्षरितवान्. असौ टीईपीए व्यापार सन्धेः प्रथम वार्षिकोत्सव वेलायां समृद्धि शिखर सम्मेलने अपि राष्ट्रस्य प्रतिनिधित्वं विधास्यति. इतदतिरिच्य 27-2000 वर्षस्य जून मासे जेनेवा नगरे समायोज्यमाने एआई शिखर सम्मेलने उभावपि देशौ मानव कल्याणाय दृढ संकल्पबद्धौ वर्तेते. भारतस्य राजकीय यात्रायाम् आगतेन स्विस् संघस्य राष्ट्रपतिना गाय पार्मेलिन इत्यनेन सह केन्द्रीय विदेश मंत्री डॉ एस जयशंकर अद्य नवदेहल्याम् औपचारिक सम्मेलनम् अकरोत्. एकस्मिन् सामाजिकान्तर्जालीय पटले स्वीय हृदयोद्गारं प्रकाशयन् विदेश मन्त्रिणा भारत यूरोपीय मुक्त व्यापार संघ संधि संजात प्रतिश्रुतिम् अवसृत्य द्विपक्षीय सहयोग विस्तारणाय राष्ट्रपतेः पार्मेलिन इत्यस्य सहृदयता भूरिशः अभिनन्दिता. इतदतिरिच्य असौ सविश्वासं प्रोक्तवान् यत् प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना सह राष्ट्रपतेः आसन्नः विचार विनिमयः उभयोः देशयोः बहुविध सम्बन्धं जगति सुदूरं प्रसारयिष्यति. नवदेहल्यां म्यूनिक नेत्री सम्मेलने केन्द्रीय वित्त मंत्री